0: तो जानते मैं तारा तू सब मेरा.
1: You are listening to Radio Fazer on 97.1 FM.